हम तेरे कवन गुण कह कह गावा, तू साहिब गुणीन धना, तुम्हारी महिमा वर्ण न साको, तू ठाकुर उच्च भगवाना।